साई विठ्ठल भजो विठ्ठल भजो साई विठ्ठल भजो पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठल भजो पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठल भजो परती वासा साई देव विठ्ठल भजो।